0: अवधूत है
1: कवलासन
0: आसन रस केला, कवलासन आसन रस केला,
1: गोरख जोगी जागदा
0: गुर मशिंद्र तरी सो धरेला, सतगुर